भावार्थदास बोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 42, दशक 3, समास 9, मृत्यूचे निरूपण। संसार म्हणजे मृत्यू बरोबर असलेला स्वार, मरण कधी येणार ते सांगता येत नाही। क्षणोक्षणाने शरीर मृत्यूच्या जवळ जात असते, मृत्यू नेहमी आपल्या बरोबरच असतो। ते केव्हा होणार ते माहिती नसते। कर्माप्रमाणे प्राणी देश विदेशात कुठेही मरण पावतात। संचित सरले की क्षणाचाही अवकाश लागत नाही, वेळ भरतो न भरतो तोच जावे लागते। एकदम काळाचे दूत येतात आणि मारत सुटतात आणि मग मृत्यूपंथावर आणून सोडतात। मृत्यू जवळ येतास कोणीही त्याला परत पाठवू शकत नाही। आज ना उद्या, मागे पुढे केव्हा तरी मृत्यूला सामे जावेच लागते। मृत्यू ही अशी काठी आहे की पैलवानाच्या मस्तकावर पडले की बलवान महाराज देखील राहत नाही असा क्रूर आहे हा मृत्यू। क्रूर म्हणत नाही, हा झुंजार आहे असं म्हणत नाही, हा समरांगणामध्ये संग्रामशूर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा रागीट आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा प्रतापवान आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा उग्र महादुष्ट आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा बलाढ्य आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा धनाढ्य आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा सर्व गुणांनी संपन्न आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा विख्यात आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा श्रीमंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा अद्भुत पराक्रमी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा करमती आहे, हा तंत्रमंत्र करणारा जाणकार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा घोडेस्वार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हत्तीवर स्वार झालेला आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा लोकांमध्ये वरिष्ठ आहे, हा राजकारणी आहे, हा मोठे वेतन घेणारा आहे, पगारदार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा देसाई आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा व्यवसायी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा पुंड राजा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा राज अधिकारी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा व्यापारी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हे परनारी राजकन्या आहे असं मृत्यू म्हणत नाही। मृत्यूला कार्यकारणभाव नसतो, मृत्यूला वर्णभेद नसतो, हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे असं मृत्यू म्हणत नाही, मृत्यू व्युत्पन्न म्हणत नाही, मृत्यू संपन्न म्हणत नाही, मृत्यू लोकांमध्ये मोठा पंडित आहे असं म्हणत नाही, हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा पंडित आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा पौराणिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वैदिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा जोशी किंवा याज्ञिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तंत्रमंत्र शास्त्र जाणणारा मंत्री यंत्री आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा शास्त्रज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वेदज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा सर्वज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ब्रह्महत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गोहत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा स्त्रिया बालकांची हत्या करणारा हत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा रागज्ञानी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तालज्ञानी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तत्त्वज्ञानी तत्त्ववेत्ता आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा योगाभ्यासी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा संन्यासी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा काळाला फसवू शकेल असं मृत्यू म्हणत नाही, हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य पंचाक्षरी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गोसावी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तपस्वी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा मनावर विजय मिळविणारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा उदासीन आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ऋषीश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा कवीश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, अशा प्रकारे सर्वांना हा मृत्यू येतच असतो। या मृत्यूची अजून वैशिष्ट्ये पुढील भागात आपण पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संतांचं दर्शन झालं पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथं कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का? अहो, ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडं जावं, संतांकडे नव्हे. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम राम राम म्हटलं तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झालेला आहे. हवे नको पण जिथं आहे तिथं समाधान नाही. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत. आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही, तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही, आपण नुसतं बोलतो, कृती काहीच करत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं, अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळं अभिमानामुळं भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारामध्ये सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीला जायचं तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्याजवळचं सगळं काही देऊन टाक तर तो कदाचित देईलसुद्धा, पण मी दिलं ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाऱ्याला स्वप्न व्यापाराचंच पडतं. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासानं, निश्चयानं किंवा आपलेपणा विसरल्यानं परमेश्वराचं प्रेम येतं. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यामुळं त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत? मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते, याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीनं त्याचं प्रेम येऊ शकतं. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयानं त्याच्यावर प्रेम करायला शिकते, म्हणजेच प्रेम निश्चयानं येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. आपलं प्रेम प्रपंची लावलेलं आहे ते रामनामी लावायला पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा नमस्कार. कधी कधी आपल्याला ना स्वतःच्या मनाला लगाम घालावा लागतो. मन हे वारूप्रमाणे हुंदळत असतं, वायूप्रमाणे दशदिशांना धूम ठोकतं, अन नको त्याच विचारावर ठाम असतं. तेव्हा ते उगाच बेचेन होतं, वाटतं मनाला वळवावं दुसरीकडे, पण नाहीच, ते आपलं अडेल टट्टूप्रमाणे ढिम्म त्याच वळणावर विचारांवर. मग म्हणावंच वाटतं, ए

मन आणि शब्द यांचं निकटचं नातं असतं. कधी कधी ना नात्यात फक्त काही शब्दांनी गैरसमज निर्माण होतात. खरं तर नात्यांचे हे रेशीमबंध हळुवारपणे हाताळायचे असतात. हा नात्यांचा शिला, यात अनेक धागे गुंफलेले असतात. एखादा धागा रुसव्याचा असतो, एक धागा हट्टाचा, एक धागा मालकी हक्काचा, एक धागा चिडण्याचा, पण एक धागा अगदी बालिश असतो. तर एक धागा मात्र या सर्वांना एकत्रित गुंफत असतो, आणि तो धागा म्हणजे प्रेमाचा, समजूतदारपणाचा.

एखादा दिवस उगीच सकाळपासून बेचैन करतो, बाहेर पाऊस पडत असतो, संध्याकाळची कातर वेळ अनेक प्रश्नांना मनाला भंडावून सोडलेलं असतं। त्यावेळी वपू काळे यांचे शब्द आठवतात, प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच। पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाही तर मुक्कामाला पोहोचवतात ते रस्तेच। कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसानं करू नये, असंही झालं तर लिप्त व्हावं। ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणत्या

ए थांब ना, आपण मनाला म्हणतो, पावसाला म्हणतो, नात्यांना कुरवाळत त्यांनाही म्हणतोच की, पण उडती पाखरं बघून असंच वाटतं ना काहीसं? अहो एवढंच काय, केसांवरून ओघळणाऱ्या थेंबांना बघून वाटतं या थेंबांनी काही क्षण असंच थांबावं.

माणसाच्या सुखाच्या कल्पना व्यक्तीपरत्वे बदलत असतात. कदाचित कुणासाठी ती शून्य गोष्ट असते, तर कुणासाठी आनंदाचा सागर. मंडळी, म्हणूनच क्षणाक्षणाला चैतन्याचा नाद हृदयात झंकारू द्यावा. तोपर्यंत ज्योतिचौधरीचा नमस्कार.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण आज परत बोलतोय विनोद नाठे याच्याबरोबर, आणि विषय आहे शेती, शेती, शेतकी आणि शेती. विनोद, मागच्या आठवड्यात आपण बोललो होतो की शेतकऱ्याने व्यापारी होण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: सरकारने शेतकऱ्याला काही देऊ नका, त्याला MRP द्यावी असं तुझं मत आहे. कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, प्रोसेसिंग प्लांट्स निर्माण करावे सोसायटी तत्वावर वगैरे.
1: बरोबर.
0: तर आता आपण असं बोलूया, एवढे कोल्ड स्टोरेज, एवढे प्रोसेसिंग प्लांट बनवणं गावोगावी शक्य आहे का? असेल तर कसं शक्य आहे हे तुझं मत मांड.
1: हा नाही, गावोगावी आपल्याला कोल्ड स्टोरेज बनवायचे नाहीये. आपल्याला कोल्ड स्टोरेज हे तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी उत्पन्न बाजार समिती असते, जी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेली आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये आपण कोल्ड स्टोरेज निर्माण केले तर नक्कीच शेतकऱ्याला जो त्याचं उत्पादन येत आहे, जर कधी ते बाजारपेठेमध्ये जेवढ्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त आलं तर त्याला ते साठवून ठेवता येईल, आणि जसं जसं बाजारपेठेमध्ये गरज आहे त्याप्रमाणे त्याला ते उत्पादन विकता येईल, आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला एक चांगला दर मिळेल आणि त्याची प्रगती होईल. परंतु आज होतंय काय माहिती आहे का? खरं तर मी म्हणतो की आज समाजाने त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे की आपण जे अन्न खातोय, आज आपल्याला तुम्हाला सांगतो शेतकरी जे तणनाशक फवारतोय आता का फवारतोय, कारण त्याला मजूर मिळत नाहीये, आणि मजूर जरी लावला आणि ती तणनाशक निंदून काढलं त्याने, परंतु त्याला तेवढा भाव मिळत नाहीये. मग तो आता सोपी साधनं वापरायला लागला, बियाणे पण तो असे हायब्रिड वापरायला लागला की ज्यात त्याला जास्त उत्पादन मिळतंय, जेणेकरून त्याला जास्त नफा होईल. परंतु मी काय म्हणतो, जर आपण जर शेतकऱ्याला जर चांगली किंमत दिली तर तो जे कीटकनाशक जास्त फवारतोय किंवा तो जे काही खत रासायनिक वापरतोय हे सगळं थांबवून आणि एक निरोगी अन्न तो प्रत्येकापर्यंत पोचवेल, पुरवेल, आणि म्हणून आपण सगळीकडे भेसळ झालेलो. आज तुम्ही बघा ना, बाजारपेठेमध्ये शेंगदाणा 120 रुपये किलो आहे शेंगदाणा, आणि शेंगदाणा तेल आहे 180 रुपये किलो. मला सांगा, एक शेंगदाणा, एक किलो तेल तयार होण्यासाठी 3.5 किलो शेंगदाणा लागतोय. मग जर शेंगदाणाच जर 420 रुपयाचा लागतोय तर मग त्यापासून बनवलेलं तेल 180 रुपयाला कसं विकलं जाते? म्हणजे भेसळ. तेच आता माझ्या इगतपुरी तालुक्यातले जे काय तांदूळ आहे, त्या तांदळामध्ये काय होतंय, ज्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याने मायबापाने कष्टाने एक देशभर एक उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं, परंतु आज ते भात शेतकऱ्याकडनं मातीमोल किमतीने घेऊन आणि ते तांदूळ काढून आणि जे बापर राज्यातून वगैरे निकृष्ट दर्जाचं एक वेगळं भात येत आहे, राशनचं तांदूळ, या असं सगळं त्यामध्ये माझं तांदूळ मिक्स केलं जात आहे, आणि देशभर नफा वाढवण्यासाठी जे व्यापारी मिक्सिंग करताय ना, ती मिक्सिंग सुद्धा थांबवावी, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, अशी माझी या सगळ्यांना या माध्यमातून एक विनंती आहे.
0: शेतकऱ्याने व्यापारी होण्यासाठी काय करावं? संघटित होणं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर संघटित होणं म्हणजे नेमकं काय करावं?
1: संघटित होणं म्हणजे काय होतंय, आज शेतकऱ्याने आज मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, आपण जर प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, आणि कृषी सहाय्यक जे सरकारने नेमलेले शेतकऱ्याच्या सेवेसाठी, खरं तर त्यांनी प्रत्येक वेळेस पाणी परीक्षण करून, जमिनीचं माती परीक्षण करून, आणि त्या महिन्यातलं जे काय वातावरण आहे तिकडे कोणतं उत्पादन चांगलं होईल हे सगळं शेतकऱ्यांना एकतर मार्गदर्शन करावं, आणि मग शेतकऱ्यांनीच ठरवावं की आता आपण किती जणांनी टोमॅटो लावले पाहिजे, किती लोकांनी कांदे लावले पाहिजे, किती लोकांनी भाजीपाला पिकवला पाहिजे, हे सगळं जर एक असं नियोजन झालं, आणि मला असं वाटतं हे थोडंसं डिफिकल्ट आहे हे करणं, म्हणून या सगळ्यावर एकच पर्याय आहे की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार करावं.
0: बरं, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नेमकं काय असतं?
1: ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी
0: जिल्ह्यात असते का
1: तालुका? तालुका स्तरावर असते ती, आणि तिथे हा बाजार भरतो. तिथे शेतकऱ्याचा,
0: आता मला एक सांग, छोटा शेतकरी असेल 1 एकर, अर्धा एकर, तो शेतकरी त्या बाजार समितीपर्यंत पोहोचतो का त्याचा माल घेऊन?
1: हो, शेतकरी बाजार समितीपर्यंत पोहोचतो, परंतु आज प्रत्येक बऱ्याच
0: तेवढं तो अफोर्ड करू शकतो
1: नाही, तो पण त्याला पर्याय नसतो ना.
0: नाही, पण करू शकतो.
1: हो, करू शकतो.
0: बरं, आता बाजार समिती.
1: हा, बाजार समितीमध्ये काय होतंय की तिथं शेतकऱ्याला ज्या पद्धतीने संरक्षण मिळायला पाहिजे.
0: संरक्षण म्हणजे काय?
1: संरक्षण म्हणजे की तो जिथे जेव्हा जातो तर तिथे त्याला त्याचा माल वगैरे घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा मालाचा लिलाव झाला पाहिजे, तिथं जास्तीत जास्त व्यापारी उपलब्ध केले पाहिजे. परंतु आज प्रत्येक बाजार समितीमध्ये लिलाव जो होतो तो व्यापारी कंडी करून करतात.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे त्यांचं काय होतं की ते संघटित आहे, म्हणजे ते ठरवता की आता आपण आज याच्यावरती कोणी बोलायचं नाही. म्हणजे उद्या समजा बाजारात गेले तुम्ही, तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचा आहे व्यापाऱ्यांना, तर ते काय करतात, ते किंमत ठरवतात ती का 200 रुपये जाळीच्या वरती कोणी घ्यायचंच नाही. आणि मग शेतकरी काय करतो, शेवटी त्याला ते शेतकऱ्याची मजबुरी अशी आहे की तो घरून एक तर त्याने ते टोमॅटो तोडण्यासाठी मजूर लावला, त्यानंतर ते एका गाडीमध्ये भरून त्याने ते मार्केट कमिटीपर्यंत, त्या बाजारपेठेपर्यंत आणले. आता त्या शेतकऱ्याला परत ते टोमॅटो घरी घेऊन जाणं शक्य नाही, त्याचा खर्च झालेला आहे. आणि ह्या मजबुरीचा फायदा उचलतो व्यापारी आणि मग तो त्याला कमीत कमी भावाने ते टोमॅटो किंवा ते उत्पादन त्याला विकावेच लागतात,
0: फेकावे लागतात.
1: त्यामुळे जर तेच कोल्ड स्टोरेज जर झालं तर जर तो काय करेल,
0: हे मला सांग, हे व्यापारी शेतकऱ्याची मुलं वगैरे नसतात का, ते हे काय वेगळेच असतात?
1: नाही नाही,
0: बिझनेसमॅनच असतात काय? शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रगतीशील शेतकरी, जे श्रीमंत शेतकरी, श्रीमंत सुद्धा आहे विनोद,
1: हो
0: आहे, ते नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आहे,
0: काही व्यापारी आहे जे श्रीमंत आहे, जे प्रॉपर करतात आहे, तर ते व्यापारी का नाही बनत आहे? म्हणजे मला एक सांग, श्रीमंत शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याची काळजी नाहीये का?
1: नाही, श्रीमंत शेतकरी आता तसं पाहिलं तर राहिलाच नाही. जो श्रीमंत झालेला आहे तो आज कुठेतरी, त्याचा मुलगा एकतर त्याने कलेक्टर केला आहे, त्याचा मुलगा एकतर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे,
0: त्याला
1: आता तो शेतीपासून आता दूर गेलाय. आज दूर कशाला जाता? जेव्हा मी सरकारी कार्यालयांमध्ये मी जेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते अधिकारी मला सांगतात की बाबा रे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. परंतु हाच शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो आणि त्याला हेरझारा घालायला लावतो. आणि त्याच्या नाहीतर मला सांगा, जर प्रत्येकाने जर जाणीव ठेवली की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जगला
0: नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण स्वार्थासमोर हे पोशिंदा विशिंदा सगळं जातं. स्वार्थ जेव्हा आड येतो ना,
1: मला एक इथं एक गोष्ट सांगायला लागेल की एक हरभऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतावर तिथं झाडावर काही माकडं होते आणि ते माकडं ते हरभरे खायचे आणि त्या माकडांना हुसकणारा माणूस मेला. त्या माकडांना खूप आनंद झाला की आपल्याला हरभऱ्याच्या झाडावरून खाण्यापासून अडवणारा, आपल्याला हुसकणारा माणूस मेला. परंतु दुसऱ्या वर्षी तिथे हरभराच कोणी लावला नाही. मग त्या माकडांना कळालं की तो शेतकरी होता. तसं हे आताच्या ह्या माकडांना जर कळालं की शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे, तरच शेतकरी जगणार आहे.
0: हे विनोद, मला काही अनुभव शेतकऱ्यांचे सांग जे तू पाहिलेले ऐकलेत, ते ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तुला वाटलं की आपण यांच्यासाठी काही करायला पाहिजे.
1: नाही, नक्कीच. मी जेव्हा इगतपुरी तालुक्यामध्ये मी जास्त प्रमाणात फिरतो.
0: विनोद, मला एक सांग, इगतपुरीमध्ये इतका भरभरून पाऊस होतो, मग उन्हाळ्यात दुष्काळ का होतो? पाणी सगळं वाहून जातं का?
1: नाही,
0: म्हणजे तुम्ही इगतपुरीचे लोक मुंबईला पाणी देता, नाशिकला पाणी देता, आजूबाजूला सगळीकडे पाणी देता, मग तुम्ही का उन्हाळ्यात हंडा घेऊन 5-5 मैल जाता?
1: नक्की नक्की नक्की, तेच तेच काय होतंय, इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर. आमच्याकडे पाऊसही खूप पडतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 13 मोठी मोठी धरणं आहेत, छोटी मोठी कालवे आहेत, आणि असा एक प्रकल्प नाही आहे की जो प्रकल्प माझ्या तालुक्यात झाला नाही. असं असताना सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये अशी बरीच गावं आहे, अशी बरीच खेडी आहे, बरीच पाडे आहेत, वस्त्या आहेत की जिथे अजून आम्ही पाणी पाजू शकलो नाही. म्हणजे शासनाच्या ज्या योजना येत आहेत, आता हर घर नल का जल ही जी योजना आहे, परंतु तिचे पूर्ण त्या तालुक्यामध्ये जेव्हा मी फिरतो सगळीकडे ह्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी
0: अजून पोहोचवली
1: नाही. हा, सगळ्यांनी म्हणजे अजून ती व्यवस्थित प्रॉपर जशी जायला पाहिजे ती तशी गेलीच नाहीये. म्हणून मला असं वाटतं,
0: त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुला?
1: त्यासाठी प्रत्येकाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं ना,
0: क्या बात.
1: आता समजा मला, मी जर ठरलं, मी आता एखादा अधिकारी एखादी नोकरी जॉईन करताना मला कळालं की मला इथे 80,000 रुपये पगार आहे, मला इथे 1,00,000 रुपये पगार आहे, पण जर त्यात मी समाधानी आहे, हा, आणि मी जर प्रॉपर फक्त त्या पगारामध्ये समाधानी राहून आणि हे राज्य रहितेच आहे
0: आणि 80,000 रुपये भरपूर पगार आहे,
1: हो ना, मग मी सेवक म्हणून जर काम केलं आणि कुठलीही अपेक्षा केली नाही आणि जर प्रामाणिकपणे जर ज्याने त्याने, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की काहीही व्हा, उत्कृष्ट व्हा, शिपाई झालात उत्कृष्ट व्हा, चपराशी झालात उत्कृष्ट व्हा,
0: उत्कृष्ट नाही प्रामाणिक व्हा.
1: हा, उत्कृष्ट म्हणजे प्रामाणिक, तेच त्याचा समानार्थी शब्द आहे.
0: नाही ना, आजकाल उत्कृष्ट म्हणजे श्रीमंत आहे बाबा,
1: हे पण
0: हे दुर्दैव आहे भारताचं.
1: नक्कीच,
0: उत्कृष्ट म्हणजे माझ्याकडे सगळ्या गाड्या आहेत, हे दुर्दैव आहे. म्हणजे आजकाल स्वच्छ चरित्राच्या माणसापेक्षा ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्याला सन्मान आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि मग तो पैसा कशा दृष्टीने कमवलाय, कोणत्या सोर्सने कमवलाय, ते दुर्लक्षित राहतं. मग तो वळला की बोललं जातं, अरे हा इसका करके पैसा कमाय, ये करताय वो करताय. मग तो समोर आल्यावर त्याचे फक्त बुटांवर लोक ठेवायचं बाकी असतं.
1: नाही नक्कीच, आज काय झाले लोक पॅकिंगवर जात आहे. म्हणजे आज काय झाले, खोट्या नाण्याचा जास्त बोलबाला आहे, खोटं नाणं जास्त चालतंय. त्यामुळे होतंय काय, म्हणजे आज लोकांना गोड गोड बोलणारा, ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावणारा, ही अशीच माणसं जास्त भुरळ पाडताय. आणि जो खरा आहे, परंतु मी या माध्यमातून समाजाला एक आव्हान करेल की बाबा रे, औषधे ना, गोड हे नेहमी आजार निर्माण करतं शरीरामध्ये, गोड पदार्थ, कडू हे आजार बरे करतं. काही माणसं जी बोलणारी आहे तोंडावर, म्हणजे संत तुकाराम महाराज
0: बाळू, बाळू अनेरमध्ये बाळू सुद्धा किती स्पष्ट बोल.
1: नक्की नक्की नक्की नक्की
0: करकी कौतुक आमचं थोडं.
1: हो हो नक्कीच. म्हणजे तुमचं कार्य मी असं म्हणेल की संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सत्य सांगा लोका जरी कडू लागे. म्हणजे लोकांना कडू जरी लागत असेल तरीही सत्य सांगा. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवातच अशी करतोय की मी इतिहासातल्या कुठल्या एखाद्या युद्धाच्या प्रसंगावर तासन तास आरशासमोर सराव करून तुमच्यापुढे नाचायला किंवा नाचवायला नाही आलोय, मी विचार पेरायला आलोय.
0: विनोद तुझ्याबद्दल सांग, तू कुठला आहेस प्रॉपर?
1: मी शाळा वगैरे, मी इगतपुरी तालुक्यामध्ये गोंदे दुमाला म्हणून गाव आहे, जिथे आता खाजगी 100 पेक्षा जास्त उद्योगधंदे आलेत. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि अतिशय गरिबीतून मी मोठा झालो.
0: आई वडील शेतकरी?
1: हो, आई वडील शेतकरी. जिल्हा परिषद
0: शेती होती साधारण,
1: साधारण 10-12 एकर जमीन असेल, म्हणजे जास्त नाही आमच्याकडे.
0: आणि कोरडवाहू
1: बागायती, नंतर बागायती केल्या, आधी कोरडवाहूच होत्या. परंतु मग जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर
0: त्यावेळेस कशी होती जिल्हा परिषदेची शाळा?
1: एकदम उत्कृष्ट. आणि त्याचं कारण, बरं झालं तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारलाय, त्याचं कारण हे असं होतं, त्या काळातले जे शिक्षक होते ना ते कार्यालयीन राहत होते. म्हणजे ज्या गावात शिक्षक आहे ते सगळे त्या गावातच राहत होते आणि त्यांची मुलंही त्या जिल्हा परिषदेच्याच शाळेत असायची. आता काय झालंय, 20-25 किलोमीटरवर जाऊन शहरात शिक्षक राहत,
0: शिक्षकांना शहरातच राहायचं.
1: हो, आणि त्यांची मुलं कॉन्व्हेंटला शिकताय. आणि हे माझ्या, म्हणजे सगळे शिक्षक नाही, काही शिक्षक माझ्या विद्यार्थ्यांसमोर बसून इथून त्यांच्या बबल्याचा बबलीचा अभ्यास घेत आहे फोनवर.
0: काय बोलतोस,
1: बबले क्लासवरून आली का, बबले जेवली का, बबल्या झोपला का? आणि इथं माझ्या मुलांचं दुर्लक्ष आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहे ना, भयान अवस्था आहे. मी ज्या ज्या शाळेला व्हिजिट केली, काही शाळा कौतुक करण्यासारख्या आहे, पण काही शाळांमध्ये 8वीपर्यंत मुलांना वाचायला येऊ नये, मराठी वाचायला येऊ नये. हो, मराठी वाचायला येत नाहीये, मग ती 8वीला गेली कशी? तर त्यांना नापास करायचाच अधिकार नाही. आता 8वीला बोर्ड केलाय, परंतु तोपर्यंत मग ही माझी गरिबाची मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार कशी सांगा ना. त्यांना जर नापासच करायचं नाही, मी काय म्हणतो, उलट जास्तीत जास्त परीक्षा असू द्या, मुलांना परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये हिंमत वाढवा.
0: सोनं आगीतच टाकावं लागतं.
1: बरोबर, नक्कीच.
0: बरं, जिल्हा परिषद शिकला मग पुढे?
1: हा, जिल्हा परिषद शाळेत शिकलो, नंतर वाडीवर येते हायस्कूलमध्ये, नंतर केडीसीएम कॉलेजला, कॉलेज जीवन.
0: काय केलंस, एज्युकेशन काय घेतलं?
1: ग्रॅज्युएशन बी ए. मी जेमतेम शिकलो. खरं तर मी जेव्हा 10वी झाली त्यानंतर मी, म्हणजे 5वीला असतानाच माझ्या हातामध्ये वडिलांनी शिवचरित्र दिलं आणि मला ते शिवरायांचं जे 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं, म्हणजे सरंजामशाही युग होतं या पृथ्वीवर आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या सरंजामशाही युगाला कलाटणी देऊन लोकशाही राज्य निर्माण केलं. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर 200 वर्षांनी युरोपमध्ये लोकशाही आली. अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा त्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे. आणि म्हणूनच आज मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण राजेशाही नाकारली, लोकशाही स्वीकारली, आणि मग एका राजाचा ह्या लोकशाहीमध्ये उदो का होतोय? तर त्याचं हे कारण आहे, कारण त्या बघा, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, अष्टप्रधान, मंत्रिमंडळ, ही सगळी शिवरायांची निर्मिती. आणि म्हणून मी त्याने प्रभावित झालो आणि मला खूप असं कादंबऱ्या, बरंच मी
0: अवांतर वाचन,
1: हा अवांतर जास्त वाचन केलं. ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, त्यामुळे अध्यात्म आणि हे सगळं. मी जास्त संत तुकाराम महाराजांच्या विचाराने फार प्रभावित आहे. म्हणजे मी असं सांगेल, मी नेहमी सांगतो की संत तुकाराम महाराजांचा गाथा जसा बुडवला तरी तरला, तसा संत तुकाराम महाराजांचे अभंग ज्या माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये उतरवले त्या माणसाला सुद्धा कुणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या जीवनात संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे तरुण गेल्याशिवाय राहत. एवढा प्रभाव संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये. मी शेतकऱ्याला नेहमी सांगतो की शेतकरीच वारकरी आणि वारकरीच शेतकरी आहे. ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वारकरी शेतकरी झाले आणि तेच शेतकरी जेव्हा धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं नक्कीच. आणि ह्या पृथ्वीवर एकमेव राजा आहे.
0: आता शेतकऱ्याला पुन्हा धारकरी होण्याची वेळ आली आहे.
1: हा नक्की
0: तलवार घेऊन नाही,
1: नाही
0: फक्त स्वतःसाठी संघटित होऊन सरकार विरुद्ध संप विंप न करता संघटित होऊन स्वतःची चळवळ निर्माण करावी जी त्यांना पुढे घेऊन जाईल.
1: सरकारने अनेक सोयी केलेल्या आहे फक्त त्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
0: उदाहरणार्थ
1: म्हणजे आता काय होतंय, सरकारने कृषी सहाय्यक नेमलेत प्रत्येक विभागामध्ये. त्या कृषी सहाय्यकांनी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण हवामान केंद्र आहे, कृषी केंद्र आहे, ते सगळे त्या विभाग आहे, कृषी विभाग, हवामान खातं आहे, यांनी जर शेतकऱ्याला प्रॉपर माहिती पुरवली, हवामानाचा अंदाज कळवला, त्यांनी काय कुठले उत्पादन घेतले पाहिजे, नाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही
0: का? आता व्हॉट्सअप सगळ्यांकडे
1: सगळे. मी तेच सांगतो ना, पूर्वी तलवारी भाले शस्त्र होते, आता इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, आता ही शस्त्र झालीत. आणि मग शेतकऱ्याचा
0: वापर चांगला झाला
1: की नक्कीच नक्कीच नक्कीच ते शेतकऱ्यापर्यंत.
0: विनोद मालक सांग, 100 शेतकऱ्यापैकी प्रगतीशील शेतकरी किती आहेत?
1: नाही शेतकरी आता प्रगतीशील असं
0: नाही, जे शेती करतायत.
1: हा नाही असं 100
0: जण शेती करत असतील तर त्याच्यातलं प्रगतीशील शेतकरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून करणारे शेतकरी किती असतील?
1: 5-10%
0: फक्त.
1: 10% शेतकरी.
0: मग त्यांना बघून इतर शेतकरी इन्स्पायर होत नाही का, यार आपण असं करू शकू?
1: नाही आपण करू शकू, ते करताय, प्रयत्न पण करताय, परंतु त्याला जो भाव मिळत नाहीये ना, त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याला. म्हणून मी सांगतोय की शेतकऱ्याला आता मिनिमम MSP नका देऊ. शेतकऱ्याचा उत्पादन कॉस्ट ह्या कृषी संशोधन केंद्रानेच ठरवावे, सरकारने ठरवावे, आणि त्यानंतर त्याचा नफा असे जसे आपण प्रत्येक उत्पादनाची एक किंमत ठरवतो, त्याचे उत्पादन त्याला किती उत्पादन लागत लागलं, त्याला त्या बनवण्यासाठी वस्तू किती खर्च आला, त्याचं रेट कार्ड बनवतो आपण, आणि नंतर त्याला त्याचा नफा, डिस्ट्रीब्युटरचा नफा, त्याची मार्केटिंगची जाहिरातीचा खर्च, ते सगळं ॲड करून त्याची त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. तशी किंमत माझ्या शेतकऱ्याची पिकाची ठरवावी, त्याची शेतकऱ्याची प्रगती होणार नाही.
0: विनोद मालक सांग, आता समजा शेतकऱ्यांचं असं ठरलं की आम्ही या एरियात हे पीक घेऊ, त्या एरियात हे पीक घेऊ, म्हणजे ते ओव्हर प्रोडक्शन नाही होणार, ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे रेट तुटतो, तो तुटणार नाही.
1: बरोबर आहे.
0: मग याच्यासाठी काय करायला
1: पाहिजे? हे मला
0: हे अवघड आहे,
1: जास्त अवघड वाटतंय.
0: कारण
1: नाही, कारण
0: पण त्याच्याशिवाय पर्याय
1: नाही. नाही पर्याय नाही, पण काय होतंय, आता समजा मी टोमॅटो लावला, आता मग त्याच्यामध्ये काय होतं की तो दुसरा शेतकऱ्यांमध्ये एवढं हे असं प्लॅनिंग होणार नाहीये. म्हणून त्यावर एक पर्याय आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, शेतकऱ्याचं पीक कितीही उत्पादन होऊ द्या, ते आपल्याला त्याला साठवता येईल आणि बाजारपेठेतल्या गरजेनुसार त्याला विकता येईल.
0: बरं, हे झालं नाशवंत पिकाबद्दल. आता गहू झाले, बाजरी, ज्वारी, आजकाल बाजरी ज्वारी तर गव्हापेक्षा जास्त किमतीने विकले जात आहेत, त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे?
1: त्या शेतकऱ्यांना पण
0: जी नाशवंत नाहीये.
1: नाही नाशवंत नाहीये, परंतु त्याला जी किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये ना, त्याला जो उत्पादन खर्च जो येतोय ना तो येत नाहीये. जर त्याने जर
0: आम्ही तो खूप महाग येतोय पुन्हा व्यापारी चालामध्ये.
1: हा परत व्यापारीच मध्ये आला ना, व्यापारीच मोठा होतोय, कारण त्याला ते साठवता येत नाही. आता शेतकऱ्याचं असं आहे, त्याला पिकवता येतं पण त्याला साठवता सुद्धा येत नाही, त्याच्याकडे तेवढी साधनं नाही आहेत, म्हणजे उंदीर, घुशी यांच्या माध्यमातून नष्ट होतं आणि परत त्याची गरज, कारण त्याने त्या पिकाच्या भरोशावर जे कर्ज घेतलं आहे किंवा त्या पिकाच्या भरोशावर त्याने कीटकनाशकं, खतं आणि परत लेकीबाळी सणावाराला येतात, त्यांची चोळी वांगडी असेल, हे सगळं जे शेतकऱ्याचं जो आज जी संस्कृती आहे ग्रामीण भागामधली, ते सगळं जपवणूक करता करता शेतकऱ्याचं त्या सगळ्या पिकाच्या भरोशावर खूप काही प्लॅनिंग असतं.
0: मला आणखीन एक प्रश्न विचारायचा. आम्ही असं ऐकतो की शेतकरी गाव जेवण वगैरे करतात लग्नात वगैरे, ही खरी परिस्थिती आहे का?
1: नाही,
0: म्हणजे तो जो शो ऑफ करतात, याने गाडी घेतली तर आपणही घ्यायची आहे, असं आहे का खरंच?
1: नाही नाही नाही, असं नाहीये.
0: प्रत्येक ठिकाणी
1: नाही, प्रत्येक ठिकाणी नाहीये. ते काय होतंय, तो शेतकरी आज जर संस्कृती जर कुणी जोपासत असेल तर ते ग्रामीण भागामध्ये शेतकरी जोपासतोय. परंतु मी या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती मी नक्की करेल की त्यांनी आपण जे काही स्पर्धा चालली आज की माझ्या भावाच्या मुलीचं लग्न असं झालं म्हणून माझं लग्न व्हावं, पण तो काय करतो त्या शेतकऱ्या इतका आहे ना उदार आणि दयाळू, आणि आपण त्याला जो राजा म्हणतो तो तसा आहे. तो काय विचार करतो, समजा मला जर एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ती मुलगी जरी मुलगा असती तर त्यालाही मला जमीन ठेवावी लागली असती, त्याला घर करावं लागलं असतं, आणि मग तो काय करतो, तिच्या हिश्श्याचा जो काही खर्च आहे तो तिच्या लग्नासाठी, तिच्या हाऊस म्हणून तो त्या लेकीसाठी तो करत असतो. म्हणून तो आता मध्यंतरी कोणीतरी म्हटलं की शेतकरी कर्ज काढतो आणि त्याच्यामध्ये मुलींचे लग्न करतो वगैरे वगैरे, ते नाही. आपण शेतकऱ्याची ती वेळ आपण का आणली, शेतकऱ्या आपणच आणली. कारण शेतकऱ्याच्या पिकाला आपण आजही एवढे वर्ष झाले आपण त्याला पिकाला हमीभाव देऊ शकत नाही आहे. स्वामीनाथन आयोग का मान्य करू शकत नाही आहे? जर आज काहीच नको आहे माझ्या शेतकऱ्याला, जर स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या त्या सूचना जर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये जर मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे जर माझ्या शेतकऱ्याला जर त्याच्या उत्पादनाची किंमत मिळायला लागली तर कुठल्याही कर्जमाफीची गरज नाही आहे, उलट सरकारला शेतकरी कर्ज देईल.
0: काय बोलतोय?
1: हो, ही परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही.
0: बरं, आता तू जागोजागी व्याख्यान वगैरे करतो, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे तू शेतकऱ्यांना सांगावंस की व्यापारी बना. तुझे तुझे जे मत आहे की त्यांनी संघटित व्हावं, त्यांनी ठरवावं की कोणतं पीक गावांनी घ्यायचं, असं काहीतरी करावं.
1: नक्कीच ते करणार, आणि सरकार दप्तरी पण आम्ही पाठपुरावा करणार की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज ठेवा. आणि जे पीक कर्ज देतोय आता, पीक तारण कर्ज म्हणजे अनेक बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्या देतात, परंतु आपल्या जिल्ह्यातल्या एकही बाजार समिती देत नाहीये. मी या माध्यमातून त्यांनाही सांगेल, म्हणजे काय असतं, एखादं उत्पादन आलं त्या उत्पादनाच्या त्या पिकाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी जे कर्ज केलेलं आहे किंवा जे उधार घेतले, कर्ज म्हणजे तो काय असं त्याचा वायात खर्च नाही, त्या उत्पादनासाठीच त्याने कर्ज केलेलं असतं. आणि मग त्याला जर योग्य किंमत नसेल ते धान्य, उदाहरणार्थ भात घेऊ आपण, जर किंमत नसेल त्यावेळेस बाजारपेठेत, तर कृषी उत्पन्न बाजार समितीने ते पीक त्यांच्याकडे साठवून घेणं आणि त्याच्यावर पीक तारण कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं तर त्याला मातीमोल किमतीने ते उत्पादन विकायची वेळ त्याच्यावर येणार नाही, अशी माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे.
0: विनोद, छान काम करतोयस, असंच कर, असाच लढत राहा. जाता जाता तुझ्या युट्यूब चॅनलचं जर तू नाव सांगितलं.
1: माझं युट्यूब चॅनल भूमिपुत्र फाउंडेशन, आणि फेसबुकला पण भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून आहे. आणि माझा नंबर आहे, मला सांगायला आवडेल शेतकऱ्यांना, 98 90 97 90 97, 9890 97 90 97.
0: धन्यवाद विनोद, तुझ्या इच्छा पूर्ण होत एवढीच माझी देवाकडे प्रार्थना.
1: नक्कीच.
0: मंडळी, आपण सामान्य लोकांच्या हातात एकच आहे, शेतकऱ्यांकडनं त्याला हव्या त्या भावामध्ये भाजी पाला गहू तांदूळ विकत घ्या शेतकऱ्याकडनं.

आज चार रचनांचा आपण अनुभव घेणार आहोत. सुरुवात शहनाई वादनाने होत आहे. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार ओ पी नय्यर आणि गायिका शमशाद बेगम यांचं हे खणखणीत आवाजातलं गाणं 1954 सालातल्या आर पार चित्रपटाची देणगी आहे. खोडकर भावना बहुतेक पहिल्यांदा शहनाईच्या मंगल स्वरांमधून व्यक्त होत असाव्यात. गाण्याचे शब्द आहेत, कभी आर कभी पार लागा तीरे नजर.

माधुलाल दामोदर मास्टर यांच्या विंटेज संगीतात गीतकार पंडित इंद्र यांचे शब्द राधाराणींच्या विसरलेले आवाजात उमटत आहेत. चित्रपट आहे 1942 जंगल प्रिन्सेस. राधाराणीसारखे अनेक गायक श्रोत्यांच्या असंवेदनशीलतेमुळे हळूहळू काळाच्या अनेक पडद्यांमागे लुप्त होत आहेत. श्रोते मात्र स्मार्टफोनच्या अपरिपक्व जगामध्ये बोथट विचारांशी मैत्री करण्यात आनंद मानत आहेत. गाण्याचे शब्द आहेत कसम जवानी की, हम तो है नादान नादान.

अफजल हुसेन हे अप्रसिद्ध गायक प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंबरोबर 1952 सालातल्या मा चित्रपटातलं अप्रसिद्ध द्वंद्वगीत पेश करणार आहेत. मार्मिक शब्द भरत व्यास यांचे आणि खेळकर संगीत एस के पाल यांचं आहे. जगावर होत असणाऱ्या अन्यायाला श्रीमंत माणसं जन्म देतात हा सर्वमान्य विचार गाण्यात खोचक शब्दांमध्ये ऐकूया. गाण्याचे शब्द आहेत, इस दुनिया में हमने देखे जितने बड़े रईस है

0: आजच्या कार्यक्रमाचा समारोप आगा शाहिद अलींनी गायक कुंदनलाल सैगल यांच्यासाठी लिहिलेल्या इंग्लिश कवितेने करत आहोत. आपल्या वडिलांना के एल सैगल यांनी दिलेले अद्वितीय श्रवण सुख या कवितेतून त्यांनी व्यक्त केले आहे. ऐकूया आगा शाहिद अली यांनी कुंदनलाल सैगल यांच्यासाठी लिहिलेली कविता. हा होता आजचा हमराज कार्यक्रम. नमस्कार.
1: नॉस्टैल्जिक फॉर बाबाज यूथ आई मेक यू रिटर्न हिज वेस्टेड जनरेशन. आई नो यू फेल्ट इट ऑल. द रुइंड बॉयज एकोड थ्रू यू स्विच्ड देयर सोरो ऑन द रेडियो. द नीडल रिटर्न्ड टू युअर लीजेंड. यू ऑलवेज केम विथ नोट्स ऑफ मॅडनेस. द वायरलेस सक्ड युअर ड्रंकननेस. यू क्वाइटली डाईड सिंगिंग देम टू अ स्लीप of time, counting the ruins of decades. The boys were left cursed with the air's delirium. Now two generations late, you retreat with my sanity, death stuck in the throat.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 42वा, दशक 3रे, समास 9वा, मृत्यूचे निरूपण। संसार म्हणजे मृत्यू बरोबर असलेला स्वार, मरण कधी येणार ते सांगता येत नाही। क्षणोक्षणाने शरीर मृत्यूच्या जवळ जात असते, मृत्यू नेहमी आपल्या बरोबरच असतो, ते केव्हा होणार ते माहिती नसते। कर्माप्रमाणे प्राणी देश विदेशात कुठेही मरण पावतात। संचित सरले की क्षणाचाही अवकाश लागत नाही, वेळ भरतो न भरतो तोच जावे लागते। एकदम काळाचे दूत येतात आणि मारत सुटतात आणि मग मृत्यूपंथावर आणून सोडतात। मृत्यू जवळ येतास कोणीही त्याला परत पाठवू शकत नाही। आज ना उद्या, मागे पुढे केव्हा तरी मृत्यूला सामोरे जावेच लागते। मृत्यू ही अशी काठी आहे की पैलवानाच्या मस्तकावर पडली की बलवान महाराज देखील राहत नाही असा क्रूर आहे हा मृत्यू। क्रूर म्हणत नाही, हा झुंजार आहे असं म्हणत नाही, हा समरांगणामध्ये संग्रामशूर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा रागीट आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा प्रतापवान आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा उग्र महादुष्ट आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा बलाढ्य आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा धनाढ्य आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा सर्व गुणांनी संपन्न आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा विख्यात आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा श्रीमंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा अद्भुत पराक्रमी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा करमती आहे, हा तंत्रमंत करणारा जाणकार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा घोडेस्वार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हत्तीवर स्वार झालेला आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा लोकांमध्ये वरिष्ठ आहे, हा राजकारणी आहे, हा मोठे वेतन घेणारा आहे, पगारदार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा देसाई आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा व्यवसायी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा पुंड राजा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा राज अधिकारी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा व्यापारी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हे परणारी राजकन्या आहे असं मृत्यू म्हणत नाही। मृत्यूला कार्यकारणभाव नसतो, मृत्यूला वर्णभेद नसतो, हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे असं मृत्यू म्हणत नाही, मृत्यू व्युत्पन्न म्हणत नाही, मृत्यू संपन्न म्हणत नाही, मृत्यू लोकांमध्ये मोठा पंडित आहे असं म्हणत नाही, हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा पंडित आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा पौराणिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वैदिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा जोशी किंवा याज्ञिक आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तंत्रमंत्र शास्त्र जाणणारा मंत्री यंत्री आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा शास्त्रज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वेदज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा सर्वज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ब्रह्महत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गोहत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा स्त्रिया बालकांची हत्या करणारा हत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा रागज्ञानी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तालज्ञानी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तत्त्वज्ञानी तत्त्ववेत्ता आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा योगाभ्यासी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा संन्यासी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा काळाला फसवू शकेल असं मृत्यू म्हणत नाही, हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य पंचाक्षरी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गोसावी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तपस्वी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा मनावर विजय मिळविणारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा उदासीन आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ऋषीश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा कवीश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, अशा प्रकारे सर्वांना हा मृत्यू येतच असतो। या मृत्यूची अजून वैशिष्ट्ये पुढील भागात आपण पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संतांचं दर्शन झालं पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथं कसे दिसतील. आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का? अहो, ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडे जावं, संतांकडे नव्हे. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम राम राम म्हटलं तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झालेला आहे. हवे नको पण जिथं आहे तिथं समाधान नाही. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत. आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंता करताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसतं बोलतो, कृती काहीच करत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतानी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं, अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळं अभिमानामुळं भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारामध्ये सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीला जायचं तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितलं की तुझ्याजवळचं सगळं काही देऊन टाक तर तो कदाचित देईलसुद्धा, पण मी दिलं ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाराला स्वप्न व्यापाराचंच पडतं. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासानं, निश्चयानं किंवा आपलेपणा विसरल्यानं परमेश्वराचं प्रेम येतं. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यामुळं त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत. मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते, याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीनं त्याचं प्रेम येऊ शकतं. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयानं त्याच्यावर प्रेम करायला शिकते, म्हणजेच प्रेम निश्चयानं येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. आपलं प्रेम प्रपंची लावलेलं आहे ते रामनामी लावायला पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा नमस्कार. कधी कधी आपल्याला ना स्वतःच्या मनाला लगाम घालावा लागतो. मन हे वारूप्रमाणे हुंजळत असतं, वायूप्रमाणे दशदिशांना धूम ठोकतं, अन नको त्याच विचारावर ठाम असतं. तेव्हा ते उगाच बेचेन होतं, वाटतं मनाला वळवावं दुसरीकडे, पण नाहीच, ते आपलं अडेल टट्टूप्रमाणे ढिम्म त्याच वळणावर, विचारांवर. मग म्हणावं असं वाटतं, ए

मन आणि शब्द यांचं निकटचं नातं असतं. कधी कधी ना नात्यात फक्त काही शब्दांनी गैरसमज निर्माण होतात. खर तर नात्यांचे हे रेशीमबंध हळुवारपणे हाताळायचे असतात. हा नात्यांचा शिला, यात अनेक धागे गुंफलेले असतात. एखादा धागा रुसव्याचा असतो, एक धागा हट्टाचा, एक धागा मालकी हक्काचा, एक धागा चिडण्याचा, पण एक धागा अगदी बालिश असतो. तर एक धागा मात्र या सर्वांना एकत्रित गुंफत असतो, तो धागा म्हणजे प्रेमाचा, समजूतदारपणाचा.

एखादा दिवस उगीच सकाळपासून बेचैन करतो, बाहेर पाऊस पडत असतो, संध्याकाळची कातरवेळ अनेक प्रश्नांना मनाला भंडावून सोडलेलं असतं। त्यावेळी वपू काळे यांचे शब्द आठवतात, प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच। पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाही तर मुक्कामाला पोहोचवतात ते रस्तेच। कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसानं करू नये, असंही झालं तर लिप्त व्हावं। ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर

ए थांब ना, आपण मनाला म्हणतो, पावसाला म्हणतो, नात्यांना कुरवाळत त्यांनाही म्हणतोच की, पण उडती पाखरं बघून असंच वाटतं ना काहीस? अहो एवढंच काय, केसांवरून ओघळणाऱ्या थेंबांना बघून वाटतं या थेंबांनी काही क्षण असंच थांबा.

माणसाच्या सुखाच्या कल्पना व्यक्तीपरत्वे बदलत असतात. कदाचित कुणासाठी ती शुल्ल गोष्ट असते, तर कुणासाठी आनंदाचा सागर. मंडळी, म्हणूनच क्षणाक्षणाला चैतन्याचा नाद हृदयात झंकारू द्यावा. तोपर्यंत ज्योतीचौधरी.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी आपण आज परत बोलतोय विनोद नाठे याच्याबरोबर आणि विषय आहे शेती शेती शेतकी आणि शेती. विनोद, मागच्या आठवड्यात आपण बोललो होतो की शेतकऱ्याने व्यापारी होण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: सरकारने शेतकऱ्याला काही देऊ नये, त्याला MRP द्यावी असं तुझं मत आहे. कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, प्रोसेसिंग प्लांट्स निर्माण करावे सोसायटी तत्वावर वगैरे.
1: बरोबर.
0: तर आता आपण असं बोलूया, एवढे कोल्ड स्टोरेज एवढे प्रोसेसिंग प्लांट बनवणं गावोगावी शक्य आहे का? असेल तर कसं शक्य आहे हे तुझं मत मांड.
1: हा नाही, गावोगावी आपल्याला कोल्ड स्टोरेज बनवायचे नाहीये. आपल्याला कोल्ड स्टोरेज हे तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी उत्पन्न बाजार समिती असते, जी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेली आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये आपण कोल्ड स्टोरेज निर्माण केले तर नक्कीच शेतकऱ्याला जो त्याचं उत्पादन येत आहे, जर कधी ते बाजारपेठेमध्ये जेवढ्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त आलं तर त्याला ते साठवून ठेवता येईल आणि जसं जसं बाजारपेठेमध्ये गरज आहे त्याप्रमाणे त्याला ते उत्पादन विकता येईल आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला एक चांगला दर मिळेल आणि त्याची प्रगती होईल. परंतु आज होतंय काय माहितीये का? खरं तर मी म्हणतो की आज समाजाने त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे की आपण जे अन्न खातोय आज आपल्याला, तुम्हाला सांगतो, शेतकरी जे तणनाशक फवारतोय आता का फवारतोय? कारण त्याला मजूर मिळत नाहीये आणि मजूर जरी लावला आणि ती तणनाशक निंदून काढलं त्याने, परंतु त्याला तेवढा भाव मिळत नाहीये. मग तो आता सोपी साधनं वापरायला लागला, बियाणे पण तो असे हायब्रिड वापरायला लागला की ज्यात त्याला जास्त उत्पादन मिळतंय जेणेकरून त्याला जास्त नफा होईल. परंतु मी काय म्हणतो, जर आपण जर शेतकऱ्याला जर चांगली किंमत दिली तर तो जे कीटकनाशक जास्त फवारतोय किंवा तो जे काही खतं रासायनिक वापरतोय हे सगळं थांबवून आणि एक निरोगी अन्न तो प्रत्येकापर्यंत पोचवेल पुरवेल. आणि म्हणून आपण सगळीकडे भेसळ झालेलो. आज तुम्ही बघा ना, बाजारपेठेमध्ये शेंगदाणा 120 रुपये किलो आहे शेंगदाणा, आणि शेंगदाणा तेल आहे 180 रुपये किलो. मला सांगा, एक शेंगदाणा, एक किलो तेल तयार होण्यासाठी 3.5 किलो शेंगदाणा लागतोय. मग जर शेंगदाणाच जर 420 रुपयाचा लागतोय तर मग त्यापासून बनवलेलं तेल 180 रुपयाला कसं विकलं जातंय? म्हणजे भेसळ. तेच आता माझ्या इगतपुरी तालुक्यातले जे काही तांदूळ आहे त्या तांदळामध्ये काय होतंय, ज्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याने मायबापाने कष्टाने एक देशभर एक उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं, परंतु आज ते भात शेतकऱ्याकडनं मातीमोल किमतीने घेऊन आणि ते तांदूळ काढून आणि जे बापर राज्यातून वगैरे निकृष्ट दर्जाचं एक वेगळं भात येत आहे, राशनचं तांदूळ या असं सगळं त्यामध्ये माझं तांदूळ मिक्स केलं जात आहे आणि देशभर नफा वाढवण्यासाठी जे व्यापारी मिक्सिंग करताय ना ती मिक्सिंग सुद्धा थांबवावी, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, अशी माझी या सगळ्यांना या माध्यमातून एक विनंती आहे.
0: शेतकऱ्याने व्यापारी होण्यासाठी काय करावं? संघटित होणं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर संघटित होणं म्हणजे नेमकं काय करावं?
1: संघटित होणं म्हणजे काय होतंय, आज शेतकऱ्याने आज मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, आपण जर प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि कृषी सहाय्यक जे सरकारने नेमलेले शेतकऱ्याच्या सेवेसाठी, खरं तर त्यांनी प्रत्येक वेळेस पाणी परीक्षण करून, जमिनीचं माती परीक्षण करून आणि त्या महिन्यातलं जे काही वातावरण आहे तिकडे कोणतं उत्पादन चांगलं होईल हे सगळं शेतकऱ्यांना एकतर मार्गदर्शन करावं आणि मग शेतकऱ्यांनीच ठरवावं की आता आपण किती जणांनी टोमॅटो लावले पाहिजे, किती लोकांनी कांदे लावले पाहिजे, किती लोकांनी भाजीपाला पिकवला पाहिजे, हे सगळं जर एक असं नियोजन झालं. आणि मला असं वाटतं हे थोडंसं डिफिकल्ट आहे हे करणं, म्हणून या सगळ्यावर एकच पर्याय आहे की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार करावं.
0: बरं, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नेमकं काय असतं?
1: ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी
0: जिल्ह्यात असते का
1: तालुका? तालुका स्तरावर असते ती आणि तिथे हा बाजार भरतो. तिथे शेतकऱ्याचा,
0: आता मला एक सांग, छोटा शेतकरी असेल 1 एकर 1/2 एकर, तो शेतकरी त्या बाजार समितीपर्यंत पोहोचतो का त्याचा माल घेऊन?
1: हो, शेतकरी बाजार समितीपर्यंत पोहोचतो, परंतु आज प्रत्येक बऱ्याच
0: तेवढा तो अफोर्ड करू शकतो
1: नाही, तो पण त्याला पर्याय नसतो ना.
0: नाही पण करू शकतो.
1: हो, करू शकतो.
0: बरं, आता बाजार समिती.
1: हा, बाजार समितीमध्ये काय होतंय की तिथं शेतकऱ्याला ज्या पद्धतीने संरक्षण मिळायला पाहिजे.
0: संरक्षण म्हणजे काय?
1: संरक्षण म्हणजे की तो जिथे जेव्हा जातो तर तिथे त्याला त्याचा माल वगैरे घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा मालाचा लिलाव झाला पाहिजे, तिथं जास्तीत जास्त व्यापारी उपलब्ध केले पाहिजे. परंतु आज प्रत्येक बाजार समितीमध्ये लिलाव जो होतो तो व्यापारी कंडी करून करतात.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे त्यांचं काय होतं की ते संघटित आहे, म्हणजे ते ठरवता की आता आपण आज याच्यावरती कोणी बोलायचं नाही. म्हणजे उद्या समजा बाजारात गेले तुम्ही, तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचा आहे व्यापाऱ्यांना, तर ते काय करतात, ते किंमत ठरवतात ती का 200 रुपये जाळीच्या वरती कोणी घ्यायचंच नाही. आणि मग शेतकरी काय करतो, शेवटी त्याला ते शेतकऱ्याची मजबुरी अशी आहे की तो घरून एक तर त्याने ते टोमॅटो तोडण्यासाठी मजूर लावला, त्यानंतर ते एका गाडीमध्ये भरून त्याने ते मार्केट कमिटीपर्यंत त्या बाजारपेठेपर्यंत आणले. आता त्या शेतकऱ्याला परत ते टोमॅटो घरी घेऊन जाणं शक्य नाही, त्याचा खर्च झालेला आहे. आणि ह्या मजबुरीचा फायदा उचलतो व्यापारी आणि मग तो त्याला कमीत कमी भावाने ते टोमॅटो किंवा ते उत्पादन त्याला विकावेच लागतात, फेकावे लागतात. त्यामुळे जर तेच कोल्ड स्टोरेज जर झालं तर जर तो काय करी,
0: हे मला सांग, हे व्यापारी शेतकऱ्याची मुलं वगैरे नसतात का, ते हे काय वेगळेच असतात?
1: नाही नाही,
0: बिझनेसमॅनच असतात काय? शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रगतीशील शेतकरी, जे श्रीमंत शेतकरी, श्रीमंत सुद्धा आहे विनोद,
1: हो
0: आहे, ते नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आहे,
0: काही व्यापारी आहे जे श्रीमंत आहे, जे प्रॉपर करतात आहे, तर ते व्यापारी का नाही म्हणत आहे? म्हणजे मला एक सांग, श्रीमंत शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याची काळजी नाहीये का?
1: नाही, श्रीमंत शेतकरी आता तसं पाहिलं तर राहिलाच नाही. जो श्रीमंत झालेला आहे तो आज कुठेतरी त्याचा मुलगा एकतर त्याने कलेक्टर केलाय, त्याचा मुलगा एकतर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे,
0: त्याला
1: आता तो शेतीपासून आता दूर गेलाय. आज दूर कशाला जाता? जेव्हा मी सरकारी कार्यालयांमध्ये मी जेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते अधिकारी मला सांगतात की बाबा रे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. परंतु हाच शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो आणि त्याला हेरझारा घालायला लावतो. आणि त्याच्या नाहीतर मला सांगा, जर प्रत्येकाने जर जाणीव ठेवली की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जगला
0: नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण स्वार्थासमोर हे पोशिंदा विशिंदा सगळं जातं. स्वार्थ जेव्हा आड येतो ना,
1: मला एक इथं एक गोष्ट सांगायला लागेल की एक हरभऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतावर तिथं झाडावर काही माकडं होते आणि ते माकडं ते हरभरे खायचे आणि त्या माकडांना हुसकणारा माणूस मेला. त्या माकडांना खूप आनंद झाला की आपल्याला हरभऱ्याच्या झाडावरून खाण्यापासून अडवणारा, आपल्याला हुसकणारा माणूस मेला. परंतु दुसऱ्या वर्षी तिथे हरभराच कोणी लावला नाही. मग त्या माकडांना कळालं की तो शेतकरी होता. तसं हे आताच्या ह्या माकडांना जर कळालं की शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे, तरच शेतकरी जगणार आहे.
0: हे विनोद, मला काही अनुभव शेतकऱ्यांचे सांग जे तू पाहिलेले ऐकलेत, ते ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तुला वाटलं की आपण यांच्यासाठी काही करायला पाहिजे.
1: नाही, नक्कीच. मी जेव्हा इगतपुरी तालुक्यामध्ये मी जास्त प्रमाणात फिरतो.
0: विनोद, मला एक सांग, इगतपुरीमध्ये इतका भरभरून पाऊस होतो, मग उन्हाळ्यात दुष्काळ का होतो? पाणी सगळं वाहून जातं का?
1: नाही,
0: म्हणजे तुम्ही इगतपुरीचे लोक मुंबईला पाणी देता, नाशिकला पाणी देता, आजूबाजूला सगळीकडे पाणी देता, मग तुम्ही का उन्हाळ्यात हंडा घेऊन 5-5 मैल जाता?
1: नक्की नक्की नक्की, तेच तेच काय होतंय. इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर. आमच्याकडे पाऊसही खूप पडतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 13 मोठी मोठी धरणं आहेत, छोटी मोठी कालवे आहेत, आणि असा एक प्रकल्प नाही आहे की जो प्रकल्प माझ्या तालुक्यात झाला नाही. असं असताना सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये अशी बरीच गावं आहे, अशी बरीच खेडी आहे, बरीच पाडे आहेत, वस्त्या आहेत की जिथे अजून आम्ही पाणी पाजू शकलो नाही. म्हणजे शासनाच्या ज्या योजना येत आहेत, आता हर घर नल का जल ही जी योजना आहे, परंतु तिचे पूर्ण त्या तालुक्यामध्ये जेव्हा मी फिरतो सगळीकडे ह्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी
0: अजून पोहोचवली
1: नाही. हा, सगळ्यांनी म्हणजे अजून ती व्यवस्थित प्रॉपर जशी जायला पाहिजे ती तशी गेलीच नाहीये. म्हणून मला असं वाटतं,
0: त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुला?
1: त्यासाठी प्रत्येकाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं ना,
0: क्या बात.
1: आता समजा मला, मी जर ठरलं, मी आता एखादा अधिकारी एखादी नोकरी जॉईन करताना मला कळालं की मला इथे 80,000 रुपये पगार आहे, मला इथे 1,00,000 रुपये पगार आहे, पण जर त्यात मी समाधानी आहे, हा, आणि मी जर प्रॉपर फक्त त्या पगारामध्ये समाधानी राहून आणि हे राज्य रहितेच आहे
0: आणि 80,000 रुपये भरपूर पगार आहे,
1: हो ना, मग मी सेवक म्हणून जर काम केलं आणि कुठली अपेक्षा केली नाही आणि जर प्रामाणिकपणे जर ज्याने त्याने, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की काहीही व्हा, उत्कृष्ट व्हा, शिपाई झालात उत्कृष्ट व्हा, चपराशी झालात उत्कृष्ट व्हा,
0: उत्कृष्ट नाही प्रामाणिक व्हा.
1: हा, उत्कृष्ट म्हणजे प्रामाणिक, तेच त्याचा समानार्थी शब्द आहे.
0: नाही ना, आजकाल उत्कृष्ट म्हणजे श्रीमंत आहे बाबा.
1: हे पण
0: हे दुर्दैव आहे भारताचं.
1: नाही, नक्कीच.
0: उत्कृष्ट म्हणजे माझ्याकडे सगळ्या गाड्या आहेत, हे दुर्दैव आहे. म्हणजे आजकाल स्वच्छ चरित्राच्या माणसापेक्षा ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्याला सन्मान आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि मग तो पैसा कशा दृष्टीने कमवलाय, कोणत्या सोर्सने कमवलाय, ते दुर्लक्षित जातं. मग तो वळला की बोललं जातं, अरे हा इसका करके पैसा कमाय, ये करताय वो करताय. मग तो समोर आल्यावर त्याचे फक्त बुटांवर लोक ठेवायचं बाकी असतं.
1: नाही नक्कीच, आज काय झालं लोक पॅकिंग वर जात आहे. म्हणजे आज काय झालं, खोट्या नाण्याचा जास्त बोलबाला आहे, खोटं नाणं जास्त चालतंय. त्यामुळे होतंय काय, म्हणजे आज लोकांना गोड गोड बोलणारा, ह्या बोटाचा तुका त्या बोटाला लावणारा, ही अशीच माणसं जास्त भुरळ पाडताय. आणि जो खरा आहे, परंतु मी या माध्यमातून समाजाला एक आव्हान करेल की बाबा रे, औषध आहे ना, गोड हे नेहमी आजार निर्माण करतं शरीरामध्ये, गोड पदार्थ, कडू हे आजार बरे करतं. काही माणसं जी बोलणारी आहे तोंडावर, म्हणजे संत तुकाराम महाराज
0: बाळू बाळू मध्ये बाळू सुद्धा किती स्पष्ट बोल.
1: नक्कीच
0: करके कौतुक आमचं थोडं.
1: हो हो नक्कीच. म्हणजे तुमचं कार्य मी असं म्हणेल की संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सत्य सांगा लोका जरी कडू लागे.
0: क्या बात,
1: म्हणजे लोकांना कडू जरी लागत असेल तरीही सत्य सांगा. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवातच अशी करतोय की मी इतिहासातल्या कुठल्या एखाद्या युद्धाच्या प्रसंगावर तासन तास आरशासमोर सराव करून तुमच्यापुढे नाचायला किंवा नाचवायला नाही आलोय, मी विचार पेरायला आलोय.
0: विनोद तुझ्याबद्दल सांग, तू कुठला आहेस प्रॉपर?
1: मी शाळा वगैरे, मी इगतपुरी तालुक्यामध्ये गोंदे दुमाला म्हणून गाव आहे, जिथे आता खाजगी 100 पेक्षा जास्त उद्योगधंदे आलेत. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि अतिशय गरिबीतून मी मोठा झालो.
0: आई वडील शेतकरी?
1: हो, आई वडील शेतकरी. जिल्हा परिषद
0: शेती होती साधारण?
1: साधारण 10-12 एकर जमीन असेल, म्हणजे जास्त नाही. आमच्याकडे
0: आणि कोरडवाहू
1: बागायती, नंतर बागायती केल्या, आधी कोरडवाहूच होत्या. परंतु मग जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर
0: त्यावेळेस कशी होती जिल्हा परिषदेची शाळा?
1: एकदम उत्कृष्ट. आणि त्याचं कारण, बरं झालं तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारलाय, त्याचं कारण हे असं होतं, त्या काळातले जे शिक्षक होते ना ते कार्यालयीन राहत होते. म्हणजे ज्या गावात शिक्षक आहे ते सगळे त्या गावातच राहत होते आणि त्यांची मुलंही त्या जिल्हा परिषदेच्याच शाळेत असायची. आता काय झालंय, 20-25 किलोमीटरवर जाऊन शहरात शिक्षक राहत,
0: शिक्षकांना शहरातच राहायचं.
1: हो, आणि त्यांची मुलं कॉन्व्हेंटला शिकताय. आणि हे माझ्या, म्हणजे सगळे शिक्षक नाही, काही शिक्षक माझ्या विद्यार्थ्यांसमोर बसून इथून त्यांच्या बबल्याचा बबलीचा अभ्यास घेत आहे फोनवर.
0: काय बोलतोस,
1: बबले क्लासवरून आली का, बबले जेवली का, बबल्या झोपला का? आणि इथं माझ्या मुलांचं दुर्लक्ष आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहे ना, भयान अवस्था आहे. मी ज्या ज्या शाळेला व्हिजिट केली, काही शाळा कौतुक करण्यासारख्या आहे, पण काही शाळांमध्ये 8वीपर्यंत मुलांना वाचायला येऊ नये, मराठी वाचायला येऊ नये. हो, मराठी वाचायला येत नाहीये, मग ती 8वीला गेली कशी? तर त्यांना नापास करायचाच अधिकार नाही. आता 8वीला बोर्ड केलाय, परंतु तोपर्यंत मग ही माझी गरिबाची मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार कशी सांगा ना. त्यांना जर नापासच करायचं नाही, मी काय म्हणतो, उलट जास्तीत जास्त परीक्षा असू द्या, मुलांना परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये हिंमत वाढवा.
0: सोनं आगीतच टाकावं लागतं.
1: बरोबर, नक्कीच.
0: बरं, जिल्हा परिषदेत शिकला मग पुढे?
1: हा, जिल्हा परिषदेत शाळेत शिकलो, नंतर वाडीवरे येते हायस्कूलमध्ये, नंतर KTCM कॉलेजला कॉलेज जीवन.
0: काय केलंस, एज्युकेशन काय घेतलं?
1: ग्रॅज्युएशन बीए. मी जेमतेम शिकलो. खरं तर मी जेव्हा 10वी झाली त्यानंतर मी, म्हणजे 5वीला असतानाच माझ्या हातामध्ये वडिलांनी शिवचरित्र दिलं आणि मला ते शिवरायांचं जे 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं, म्हणजे सरंजामशाही युग होतं या पृथ्वीवर आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या सरंजामशाही युगाला कलाटणी देऊन लोकशाही राज्य निर्माण केलं. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर 200 वर्षाने युरोपमध्ये लोकशाही आली. अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धतसुद्धा त्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे. आणि म्हणूनच आज मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण राजेशाही नाकारली, लोकशाही स्वीकारली, आणि मग एका राजाचा ह्या लोकशाहीमध्ये उदो का होतोय? तर त्याचं हे कारण आहे, कारण त्या बघा, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, अष्टप्रधान, मंत्रिमंडळ ही सगळी शिवरायांची निर्मिती. आणि म्हणून मी त्याने प्रभावित झालो आणि मला खूप असं कादंबऱ्या बरंच मी
0: अवांतर वाचन,
1: हा अवांतर जास्त वाचन केलं. ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, त्यामुळे अध्यात्म आणि हे सगळं मी जास्त संत तुकाराम महाराजांच्या विचाराने फार प्रभावित आहे. म्हणजे मी असं सांगेल, मी नेहमी सांगतो की संत तुकाराम महाराजांचा गाथा जसा बुडवला तरी तरला, तसा संत तुकाराम महाराजांचे अभंग ज्या माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये उतरवले त्या माणसाला सुद्धा कुणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या जीवनात संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे तरुण गेल्याशिवाय राहत. एवढा प्रभाव संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये. मी शेतकऱ्याला नेहमी सांगतो की शेतकरीच वारकरी आणि वारकरीच शेतकरी आहे. ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वारकरी शेतकरी झाले आणि तेच शेतकरी जेव्हा धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं नक्कीच. आणि ह्या पृथ्वीवर एकमेव राजा आहे.
0: आता शेतकऱ्याला पुन्हा धारकरी होण्याची वेळ आली आहे.
1: हा नक्की
0: सलवार घेऊन नाही,
1: नाही
0: फक्त स्वतःसाठी संघटित होऊन सरकार विरुद्ध संप विंप न करता संघटित होऊन स्वतःची चळवळ निर्माण करावी जी त्यांना पुढे घेऊन जाईल.
1: सरकारने अनेक सोयी केलेल्या आहे फक्त त्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
0: उदाहरणार्थ
1: म्हणजे आता काय होतंय, सरकारने कृषी सहाय्यक नेमलेत प्रत्येक विभागामध्ये. त्या कृषी सहाय्यकांनी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण हवामान केंद्र आहे, कृषी केंद्र आहे, ते सगळे त्या विभाग आहे, कृषी विभाग हवामान खातं आहे, यांनी जर शेतकऱ्याला प्रॉपर माहिती पुरवली, हवामानाचा अंदाज कळवला, त्यांनी काय कुठले उत्पादन घेतले पाहिजे, नाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही
0: का. आता व्हॉट्सअप सगळ्यांकडे
1: नाही सगळे. मी तेच सांगतो ना, पूर्वी तलवारी भाले शस्त्र होते, आता इंस्टाग्राम फेसबुक
0: व्हॉट्सअप
1: आता ही शस्त्र झालीत. आणि मग शेतकऱ्याचा
0: वापर चांगला झाला
1: की नक्कीच नक्कीच नक्कीच ते शेतकऱ्यापर्यंत.
0: विनोद मालक सांग, 100 शेतकऱ्यापैकी प्रगतीशील शेतकरी किती आहेत?
1: नाही शेतकरी आता प्रगतीशील असं
0: नाही, जे शेती करतायत.
1: हा नाही असं
0: 100 जण शेती करत असतील तर त्याच्यातलं प्रगतीशील शेतकरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून करणारे शेतकरी किती असतील?
1: 5-10%
0: फक्त.
1: 10% शेतकरी.
0: मग त्यांना बघून इतर शेतकरी इन्स्पायर होत नाही का, यार आपण असं करू शकू?
1: नाही आपण करू शकू, ते करताय, प्रयत्न पण करताय, परंतु त्याला जो भाव मिळत नाहीये ना त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याला. म्हणून मी सांगतोय की शेतकऱ्याला आता मिनिमम MSP नका देऊ. शेतकऱ्याचा उत्पादन कॉस्ट ह्या कृषी संशोधन केंद्रानेच ठरवावे, सरकारने ठरवावे, आणि त्यानंतर त्याचा नफा अशी जशी आपण प्रत्येक उत्पादनाची एक किंमत ठरवतो, त्याचे उत्पादन त्याला किती उत्पादन लागत लागलं, त्याला त्या बनवण्यासाठी वस्तू किती खर्च आला, त्याचं रेट कार्ड बनवतो आपण, आणि नंतर त्याला त्याचा नफा, डिस्ट्रीब्युटरचा नफा, त्याची मार्केटिंगची जाहिरातीचा खर्च, ते सगळं ॲड करून त्याची त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. तशी किंमत माझ्या शेतकऱ्याची पिकाची ठरवावी, त्याची शेतकऱ्याची प्रगती होणार नाही.
0: विनोद मालक सांग, आता समजा शेतकऱ्यांचं असं ठरलं की आम्ही या एरियात हे पीक घेऊ, त्या एरियात हे पीक घेऊ, म्हणजे ते ओव्हर प्रोडक्शन नाही होणार, ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे रेट तुटतो, तो तुटणार नाही.
1: बरोबर आहे.
0: मग याच्यासाठी काय करायला
1: पाहिजे? हे मला
0: हे अवघड आहे,
1: जास्त अवघड वाटतंय.
0: कारण
1: नाही, कारण
0: पण त्याच्याशिवाय पर्याय
1: नाही. नाही पर्याय नाही, पण काय होतंय, आता समजा मी टोमॅटो लावला, आता मग त्याच्यामध्ये काय होतं की तो दुसरा शेतकऱ्यांमध्ये एवढं हे असं प्लॅनिंग होणार नाहीये. म्हणून त्यावर एक पर्याय आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, शेतकऱ्याचं पीक कितीही उत्पादन होऊ द्या, ते आपल्याला त्याला साठवता येईल आणि बाजारपेठेतल्या गरजेनुसार त्याला विकता येईल.
0: बरं, हे झालं नाशवंत पिकाबद्दल. आता गहू झाले, बाजरी ज्वारी, आजकाल बाजरी ज्वारी तर गव्हापेक्षा जास्त किमतीने विकले जात आहेत, त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे?
1: त्या शेतकऱ्यांना पण
0: जी नाशवंत नाहीये.
1: नाही नाशवंत नाहीये, परंतु त्याला जी किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये ना, त्याला जो उत्पादन खर्च जो येतोय ना तो येत नाहीये. जर त्याने जर
0: आम्ही तो खूप महाग येतोय पुन्हा व्यापारी चालामध्ये.
1: हा परत व्यापारीच मध्ये आला ना, व्यापारीच मोठा होतोय, कारण त्याला ते साठवता येत नाही. आता शेतकऱ्याचं असं आहे, त्याला पिकवता येतं पण त्याला साठवता सुद्धा येत नाही, त्याच्याकडे तेवढी साधनं नाही आहेत, म्हणजे उंदीर घुशी यांच्या माध्यमातून नष्ट होतं आणि परत त्याची गरज, कारण त्याने त्या पिकाच्या भरोशावर जे कर्ज घेतलं आहे किंवा त्या पिकाच्या भरोशावर त्याने कीटकनाशकं खतं आणि परत लेकीबाळी सणावाराला येतात त्यांची चोळी वांगडी असेल, हे सगळं जे शेतकऱ्याचं जो आज जी संस्कृती आहे ग्रामीण भागामधली, ते सगळं जपवणूक करता करता शेतकऱ्याचं त्या सगळ्या पिकाच्या भरोशावर खूप काही प्लॅनिंग असतं.
0: मला आणखीन एक प्रश्न विचारायचा. आम्ही असं ऐकतो की शेतकरी गाव जेवण वगैरे करतात लग्नात वगैरे, ही खरी परिस्थिती आहे का?
1: नाही,
0: म्हणजे तो जो शो ऑफ करतात, याने गाडी घेतली तर आपणही घ्यायची, असं आहे का खरंच?
1: नाही नाही नाही, असं नाहीये
0: प्रत्येक ठिकाणी.
1: नाही प्रत्येक ठिकाणी नाहीये. ते काय होतंय, तो शेतकरी आज जर संस्कृती जर कुणी जोपासत असेल तर ते ग्रामीण भागामध्ये शेतकरी जोपासतोय. परंतु मी या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती मी नक्की करेल की त्यांनी आपण जे काही स्पर्धा चालली आज की माझ्या भावाच्या मुलीचं लग्न असं झालं म्हणून माझं लग्न व्हावं, पण तो काय करतो त्या शेतकऱ्या इतका आहे ना उदार आणि दयाळू, आणि आपण त्याला जो राजा म्हणतो तो तसा आहे. तो काय विचार करतो, समजा मला जर एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ती मुलगी जरी मुलगा असती तर त्यालाही मला जमीन ठेवावी लागली असती, त्याला घर करावं लागलं असतं, आणि मग तो काय करतो, तिच्या हिश्श्याचा जो काही खर्च आहे तो तिच्या लग्नासाठी, तिच्या हाऊस म्हणून तो त्या लेकीसाठी तो करत असतो. म्हणून तो आता मध्यंतरी कुणीतरी म्हटलं की शेतकरी कर्ज काढतो आणि त्याच्यामध्ये मुलींचे लग्न करतो वगैरे वगैरे, ते नाही. आपण शेतकऱ्याची ती वेळ आपण का आणली, शेतकऱ्या आपणच आणली. कारण शेतकऱ्याच्या पिकाला आपण आजही एवढे वर्ष झाले आपण त्याला पिकाला हमीभाव देऊ शकत नाही आहे. स्वामीनाथन आयोग का मान्य करू शकत नाही आहे? जर आज काहीच नको आहे माझ्या शेतकऱ्याला, जर स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या त्या सूचना जर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये जर मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे जर माझ्या शेतकऱ्याला जर त्याच्या उत्पादनाची किंमत मिळायला लागली तर कुठल्याही कर्जमाफीची गरज नाहीये, उलट सरकारला शेतकरी कर्ज देईल.
0: काय बोलतोय?
1: हो, ही परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही.
0: बरं, आता तू जागोजागी व्याख्यान वगैरे करतो, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे तू शेतकऱ्यांना सांगावंस की व्यापारी बना. तुझे जे मत आहे की त्यांनी संघटित व्हावं, त्यांनी ठरवावं की कोणतं पीक गावांनी घ्यायचं, असं काहीतरी करावं.
1: नक्कीच ते करणार आणि सरकार दप्तरी पण आम्ही पाठपुरावा करणार की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज ठेवा. आणि जे पीक कर्ज देतोय आता, पीक तारण कर्ज म्हणजे अनेक बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्या देतात, परंतु आपल्या जिल्ह्यातल्या एकही बाजार समिती देत नाहीये. मी या माध्यमातून त्यांनाही सांगेल, म्हणजे काय असतं, एखादं उत्पादन आलं त्या उत्पादनाच्या त्या पिकाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी जे कर्ज केलेलं आहे किंवा जे उधार घेतले, कर्ज म्हणजे तो काय असं त्याचा वायात खर्च नाही, त्या उत्पादनासाठीच त्याने कर्ज केलेलं असतं. आणि मग त्याला जर योग्य किंमत नसेल, ते धान्य उदाहरणार्थ भात घेऊ आपण, जर किंमत नसेल त्यावेळेस बाजारपेठेत, तर कृषी उत्पन्न बाजार समितीने ते पीक त्यांच्याकडे साठवून घेणं आणि त्याच्यावर पीक तारण कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं तर त्याला मातीमोल किमतीने ते उत्पादन विकायची वेळ त्याच्यावर येणार नाही, अशी माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे.
0: विनोद, छान काम करतोयस, असंच कर, असंच लढत राहा. जाता जाता तुझ्या युट्यूब चॅनलचं जर तू नाव सांगितलं.
1: माझं युट्यूब चॅनल भूमिपुत्र फाउंडेशन आणि फेसबुकला पण भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून आहे. आणि माझा नंबर आहे, मला सांगायला आवडेल शेतकऱ्यांना, 98 90 97 90 97, 9890 97 90 97.
0: धन्यवाद विनोद, तुझ्या इच्छा पूर्ण होत एवढीच माझी देवाकडे प्रार्थना.
1: नक्कीच.
0: मंडळी, आपण सामान्य लोकांच्या हातात एकच आहे, शेतकऱ्यांकडनं त्याला हव्या त्या भावामध्ये भाजी पाला गहू तांदूळ विकत घ्या शेतकऱ्याकडनं.

पुन्हा झाली आहे वेळ हमराज कार्यक्रमाची. आज चार रचनांचा आपण अनुभव घेणार आहोत. सुरुवात शहनाई वादनाने होत आहे. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार ओपी नय्यर आणि गायिका शमशाद बेगम यांचं हे खणखणीत आवाजातलं गाणं 1954 सालातल्या आर पार चित्रपटाची देणगी आहे. खोडकर भावना बहुतेक पहिल्यांदा शहनाईच्या मंगल स्वरांमधून व्यक्त होत असावेत. गाण्याचे शब्द आहेत, कभी आर कभी पार लागा तीरे नजर.

माधुलाल दामोदर मास्टर यांच्या विंटेज संगीतात गीतकार पंडित इंद्र यांचे शब्द राधाराणींच्या विसरलेले आवाजात उमटत आहेत. चित्रपट आहे 1942 जंगल प्रिन्सेस. राधाराणीसारखे अनेक गायक श्रोत्यांच्या असंवेदनशीलतेमुळे हळूहळू काळाच्या अनेक पडद्यांमागे लुप्त होत आहेत. श्रोते मात्र स्मार्टफोनच्या अपरिपक्व जगामध्ये बोथट विचारांशी मैत्री करण्यात आनंद मानत आहेत. गाण्याचे शब्द आहेत, कसम जवानी की हम तो है नादान नादान.

अफजल हुसेन हे अप्रसिद्ध गायक प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंबरोबर 1952 सालातल्या मा चित्रपटातलं अप्रसिद्ध द्वंद्वगीत पेश करणार आहेत. मार्मिक शब्द भरत व्यास यांचे आणि खेळकर संगीत एस के पाल यांचं आहे. जगावर होत असणाऱ्या अन्यायाला श्रीमंत माणसं जन्म देतात हा सर्वमान्य विचार गाण्यात खोचक शब्दांमध्ये ऐकूया. गाण्याचे शब्द आहेत, इस दुनिया में हमने देखे जितने बड़े रईस हैं

0: आजच्या कार्यक्रमाचा समारोप आगा शाहिद अलींनी गायक कुंदनलाल सैगल यांच्यासाठी लिहिलेल्या इंग्लिश कवितेने करत आहोत. आपल्या वडिलांना के एल सैगल यांनी दिलेले अद्वितीय श्रवण सुख या कवितेतून त्यांनी व्यक्त केले आहे. ऐकूया आगा शाहिद अली यांनी कुंदनलाल सैगल यांच्यासाठी लिहिलेली कविता. हा होता आजचा हमराज कार्यक्रम. नमस्कार.
1: नॉस्टैल्जिक फॉर बाबाज यूथ आई मेक यू रिटर्न हिज वेस्टेड जनरेशन. आई नो यू फेल्ट इट ऑल. द रुइंड बॉयज एकोड थ्रू यू स्विच्ड देयर सोरो ऑन द रेडियो. द नीडल रिटर्न्ड टू युअर लीजेंड. यू ऑलवेज केम विथ नोट्स ऑफ मॅडनेस. द वायरलेस सक्ड युअर ड्रंकननेस. यू क्वाइटली डाईड सिंगिंग देम टू अ स्लीप of time, counting the ruins of decades. The boys were left cursed with the air's delirium. Now two generations late, you retreat with my sanity, death stuck in the throat.